0: Sucha nara au, sucha napi tevuriai, apita pina nai, jason milke, apita pai, but no ve gunna jai, namar no ove so, get a hen, a chuke po, pune eho, or an aliko, an apo hoi, jabed ape, a kerida, jinden milke, pitira, pasamasai, take a jar nai, and navi vajsana, raguji nala chota, hake jansa, goes at the port of an opera over pass, Amakini came to the Gursa Naika, the Ayana Bergas, Mary Mikurde Mokoram Nambergas, Gurbatna Maraprasapai, her kid, the Madarasa How, Najaka, the Bagabadari Janaras, the Harapias, Haram Namalet, the Tase, the Sukhat Gumpergas, Jena Hara Hara Hara Rasa Namana Paya, they bugging in the Jamapas, two Sakurus, the Sukhat Nai, the Jibe, the Vijibas. Jenahaja satu kursan untuk fahit yang dulu dah sepatutnya. Sepatutnya lebih
1: avra kaj jitere kitana kam, in sad sangat bhaj kevara nam. Janam pritap yataram maya ke rahav. Jap tap sanjam dharam nikamaya, seva sadhana janya hararaya, kaho nanak hamanish karma, sarm pareki rako sarma. Kabyo bach. Hamari karo hata de racha, purna hoi chitki itcha, tav charan manara hehemara, apna jana karo pratpara, hamari dusabetu magavo, abhate moyu pachavo, suki base moro paravara, sevak suki asabhe karatara, moracha nij karde karia, sababiranka arjasangaria, purna hoi hamariasa, tor bhajan kira hippiasa, tu me chad koi avrindyao, Chatum Pipao, Sevakya Samaritaria, Chun Chun Satra Hemare Maria, Abhate Muja Baria, Marnakalaka Thras Nivaria, Ujo Sada Hamare Pacha, Sri Asduju Karioracha, Rakaleo Murakanahare, Saheb Santa Sahai Piare, Dean Bandushanaki Hanta, Tumho Parichatra Daskanta, Kalpai Brahmatra, Kalpai Shivju Utra, Kalpai Karabisan Prakasha, Sakala Kalkya Matmasa, Javanakal Sugi Shivikyo, Bedraj Brahmajutio, Javanakal Sablok Savara, Namaskar He Tai Hamara, Javanakal Sabjagat Banayo, Dev Jech Achino Pajayo, Ad Ant Eke Avtara, Soi Guru Samajo Hamara, Namaskar Tishi Kohamari, Sakala Prajajan Apasavari, Sivkunako Sakudun Sigio, Saturn ko balamo barkio, ghat ghat ke antar ki janata, bhale bare ki peer pachanata, chiti te kunchara astula, sab par kirpa drisht kar phula, santan duk pai te duki, suk pai sadhna ke suki, ek ek ki peer pachane, ghat ghat ke pat pat ki jana, jab udkar kara karatara, pradrita bidya akara, jab akar kar kar ho kab hun, tum me mirte dar sab hun, jay te badn sir sab dare, aap aap niu buj ochare, tum sab hi te rahit nir alma, nar bed bed ar alma, nirinka nirbika nirlamba, ad anil anad asamba, taka mur achar te beda, jako peb na pav te beda, taka kar pahana namanta, Mahamur Kachped Najanata, Mahadev Goka Sada Shiva, Nirankar Kachind Nabiva, Ap Apni Buddha Jeti, Parnat Bin Bin Tuiteti, Tumar Lakan Jai Pasara, Kebe the Sajaprat Sansara, Ekerupa Nupa Surupa, Rankabhiva Ravka Hibupa, Under Jared Setik Gini, Udbujkan Baharachidini, Kahu Fulra Drava Beta, Kahu Smith Biosankaraketa, Sigri Sirish Dikaya Chandava, Ad Jugad Sirup Siambava, Abaracha Meri Tumakuru, Siki Ubar Sikya Sunguru, Dushjite Udvat Utpata, Sakalmanich Karo Ranakata, Jas Dujav Sarnipare, Tinike Dush Dukadve Mare, Purk Javan Purk Pertahare, Tinike Tum Sankat Sabatare, Jokalka Akabar Deahe, Take Kalnik Nehe, Racha hoi tai sabakala, Durst arsatritakala, Kirpa drishchen jaina haraho, Take tap tark mein haraho, Ridsid karmo sabahoi, Dushcha chachakazanakui, Ek barjin to misambara, Kalfaste tai ubara, Jinner namataharo kaha, Darda dush dokte raha, Kurgaket mesarnitahari, Aphate leo ubari, Sarabatar mohonsai, Dush dokte leo bachai, Kirpa kari hama par jagamata, Grant kara purun subrata, Kilbika sagurde goharta, Dush jokin koche karta, Shri asidu jababe diala, Purun kara granta tatakala, Manapancha tafala pave soi, Duk nitise biapatak soi, Sunigura mohonsai sarasana pavai, Sunapurchalai, Avi, Duk dharde pe nikt nar tir nar ke rahe, ho jo ya ki ek baar chopi cho ko kahe. Vahe कहे जब तैत मरे तबतात तबतो आकत हरान्यो राम करीन पुराण अरान अनेक कहे मत एक न मान्यो सिमृत शास्त्र भेद सब भो भेद कहे हम एक न जान्यो श्री असपान कृपा तुमरी कर मैं न कहे हो सब तोय बकान्यो दोहरा सबल द्वार को चार के कहो तुहारो द्वार बाय गे की लाज आस गोविंद दास तुहार राम कली मेहनती जनन सत ओंकार सतगुर प्रसाद आनंद भया मेरी माए सतगुरु में पाया सतगुर त पाया सहज सती मन वचा बताया राग रत्न परवार पढ़िया शब्द गावन आया शब्दोत गावो हरि केरा मन जिनी वसाया काहे नानक आनंद हुआ सतगुरु में पाया ए मन मेरिया तू सरा रहो हर नाल रहो तू मन मेरे दुख सब विसारना अंगीकारो करे तेरा कार्य सब सवारना सबना गला समरत स्वामी सुख्यो मन वसारे कहे नानक मन मेरे सदा रहो हर नाल सचे साहिबा क्या नाही कर तेरे घर तेरे सब कुछ है जिस तह सो पावे सदा सिफत सलाय तेरी नाम मन वसावे हम जिनके मन वस्या वाच शब्द गनेरे कहे नानक सच्चे साहिब क्या नाही घर तेरे सच नाम मेरा आधार हो सच नाम आधार मेरा जिन भुका सब गवाया कर संत सुख मन आए वस्या जिने इच्छा सब बजाया सदा कुर्बान किया गुर वितो जिसके अय बढ़िया कहे नानक सतनो संतो शब्द रो प्यारो सच नाम मेरा आधार हो बाजे पंच शब्द घर सभागे घर सभागे शब्द बाजे कला चित कर तारिया पांच दूत दिवस की ते काल कंत कमारिया दुर्कर्म पाया पिन जो हर के लागे कहे नानक ते सुख होर